रामकृष्ण हरी, अहंकाराने माणूस कुरूप दिसतो तर नम्रतेने सुंदर, श्रीमंतीने उठून दिसतो तर उदारतेने सुशोभित, अर्थहीन बोलण्याने वाचाळ होतो तर मधुरवाणीने रसाळ, नास्तिकतेने फक्त जीवन जगणे होते तर आस्तिकतेने जीवन परिपूर्ण होते, नाती प्रेमातून अंकुरित होतात, संवादातून जिवंत राहतात, संवेदनांनी जाणवतात आणि मनापासून जपली जातात, जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशमान करतात ते किमती हिऱ्यासारखे असतात, संस्कृती आणि नाती यामधलं महत्वाचं साम्य म्हणजे दोन्ही गोष्टी जपल्या तरच भारतात अन्यथा नष्ट होतात, आपुलकीच्या माणसांसाठी रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज 18 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहास आणि जागतिक मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस स्मरण दिन 18 ऑगस्ट 1945 रोजी झालेल्या तैपेई विमान दुर्घटनेची आठवण म्हणून आजचा दिवस तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा चा नारा देणाऱ्या महान देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या असीम शौर्याला आणि जगाला आणि त्यागाला वंदन करण्यासाठी पाळला जातो। जागतिक मुत्सद्देगिरीतील भारताचा ऐतिहासिक क्षण 18 ऑगस्ट 1953 रोजी भारताच्या थोर महिला मुत्सद्दी विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, ज्याने जागतिक पटलावर भारताची मान उंचावली होती। आज चित्रपटसृष्टीतील शब्दप्रभूचा वाढदिवस आणि भारताच्या पहिल्या महिला UN अध्यक्षांची जयंती आहे। गुलजार साहब हिंदी साहित्य, काव्य आणि चित्रपट जगतावर तब्बल 6 दशकं आपल्या जादुई शब्दांनी राज्य करणारे थोर गीतकार, कवी, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक गुलजार आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत। मोरा गोरा अंग लैले, आने वाला पल जाने वाला है, तुझसे नाराज नहीं जिंदगी, ते दिल ढूंढता है यासारख्या शेकडो अजरामर गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलंय। विजया लक्ष्मी पंडित थोर स्वातंत्र्य सैनिक, मुत्सद्दी आणि संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष विजया लक्ष्मी पंडित यांची आज जयंती। संदीप पाटील 1983 ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे धडाकेबाज फलंदाज आणि माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत। आज गुलजार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका अजरामर ओळीतून घेतलेला विचार, हात छूटे भी तो रिश्ते नहीं छुटा करते, वक्त की शाख से लम्हे नहीं टूटा करते। हा विचार आपल्याला शिकवतो की वेळ निघून जाते पण माणसांमधील प्रेम, जिव्हाळा आणि सुंदर आठवणी नेहमी आपल्या हृदयात अमर असतात। आणि आजची बोधकथा 1950 ही गोष्ट आहे। मुंबईतील एका मोटर गॅरेजमध्ये एक तरुण काम करत असे। दिवसभर गाड्यांचे अपघात, दुरुस्त करणे, त्यांना रंग लावणे हे त्याचं काम होतं। पण काम करताना कपडे ग्रीस आणि रंगाने माखले जायचे। संध्याकाळी काम संपल्यावर जेव्हा इतर कामगार विश्रांती घ्यायचे तेव्हा हा तरुण एका कोपऱ्यात बसून छोटासा दिवा लावून पुस्तकं वाचायचा आणि डायरीत कविता लिहायचा। गॅरेजचे मालक त्याला म्हणायचे, अरे गाड्यांचं काम सोडून तू कागदावर शब्द काय रखडतोयस, याने तुझं पोट भरेल का? तो तरुण शांतपणे हसायचा आणि म्हणायचा, गाड्यांना रंग लावणं हे माझं काम आहे, पण शब्दांना रंग लावणं हा माझा आत्मा आहे। जेव्हा मी कविता लिहितो तेव्हा मला माझ्या सर्व थकव्याचा विसर पडत असतो। त्या तरुणाच्या शब्दांवर एवढा गाढा विश्वास होता की कठीण परिस्थितीत सुद्धा त्याने लिहिणं सोडलं नाही। पुढे जाऊन याच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाला जग गुलजार म्हणून ओळखू लागलं। त्यांनी लिहिलेल्या गाण्यांनी करोडो लोकांच्या दुःखावर फुंकर घातली आणि त्यांना ऑस्कर आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तेव्हा श्रोते हो, तुमची सध्याची परिस्थिती कितीही कठीण असो किंवा तुम्ही कोणतंही काम करत असाल, तुमच्या कला, आवड आणि शिकण्याची वृत्ती कधीही संपू देऊ नका। जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीला प्रामाणिक कष्टांची जोड देता तेव्हा जग तुमच्या कौशल्याचा आदर करतं। तेव्हा आजच्या या दिवशी एक छोटासा संकल्प करूया। आज कुणाशीही बोलताना गोडवा ठेवा। आपल्या जुन्या मित्रांना किंवा नातेवाईकांना फोन करून त्यांची खुशाली विचारा। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या मनातील स्वच्छ विचारात आणि कर्मात असते। चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते। नमस्कार।

0: माहिती।
1: नमस्कार। एका छोट्या शब्दावरून कोणत्या पद्धतीने आणि कसं एखाद्याला मार्गदर्शन द्यायचं याचा हातखंडा म्हणजे चाणक्य होय। ते म्हणतात भ्रमण केलं पाहिजे, पण कोणी भ्रमण केलं पाहिजे आणि कोणी भ्रमण नाही केलं पाहिजे? तर म्हणे भ्रमण

0: नश्यति म्हणे भ्रमण संपूज्यते राजा। एखादा राजा आहे, एखादा पंतप्रधान आहे, तो जर फिरत नसेल तर म्हणे त्याचा राज्य नष्ट होत। परंतु जर तो फिरत असेल, फेरफटका मारत असेल, तर तो काय असतो? म्हणे तो राजा आदरास पात्र होत। बघा किती मोठी गोष्ट आहे। म्हणजे राजाने प्रजेसाठी किंवा कारण नसताना सुद्धा प्रजेचा हालचाल घेण्यासाठी इकडे तिकडे फिरायलाच पाहिजे, आपल्या राज्यामध्ये जायलाच पाहिजे। भ्रमण संपूज्यते राजा, भ्रमण संपूज्यते द्विजः। द्विजः म्हणजे ब्राह्मण। ब्राह्मण सुद्धा म्हणे काय आहे? इथे ब्राह्मण शब्दाचा फक्त एक आपण शाब्दिक अर्थ घेत जाऊ नका, विद्वान अर्थ घेत जा। कारण इथे जे काही ब्राह्मणाची संकल्पना चाणक्याने केलेली आहे तो म्हणजे विद्वान आहे, तो म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती आहे, ते म्हणजे सदाचारी व्यक्ती आहे। तर याच अर्थाने म्हणत आहे की भ्रमण संपूज्यते द्विजः। द्विज म्हणजे विद्वान लोक, धार्मिक लोक, चांगले लोक, हे पण जर फेरफटका मारत असतील, फिरत असतील, तर काय राहते माहिती आहे का? त्यांची सुद्धा पूजा होते। आपण म्हणत आपल्याकडे म्हण आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते, अर्थात विद्वान कुठेही गेला तर त्याची पूजा होते, आणि जिथे गेला तिथे ज्ञान वाटप करतो। म्हणून तो फिरणार तर काय होणार आहे? त्याची पूजा होणार। एकाच ठिकाणी राहिल्यावर त्याला लोक विचारत नाही। भ्रमण संपूज्यते योगी, एखादा साधू आहे, तो जर एकाच ठिकाणी राहिला तर लोक त्याला जास्त विचारत नाहीत, पण तो पण फिरत राहिला, तो पण जात राहिला तर काय राहते म्हणे? त्याला त्याची सुद्धा लोक तेवढीच इज्जत करतात, सन्मान देतात, कारण तो जागोजागी जाऊन जनतेला सांगत असतो, जनतेला उपदेश देतो, आणि एवढंच नव्हे तर त्यांना जागरूक करतो। पण आता प्राचीन काळातली गोष्ट आहे, आजच्या काळातली कितीपत खरी आणि कितीपत खोटी हे श्रोत्यांनी ठरवावं। पण तो म्हणतो भ्रमंती स्त्री तू नश्यती, अर्थात तो म्हणत आहे की या सगळ्यामध्ये स्त्री जी आहे, कारण नसताना जर इकडे तिकडे जाणार तर समजायचं की ती पतनाचा मार्गावर जात असते। अर्थात चाणक्याचं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी कारण नसताना इकडे तिकडे जाऊ नये। पुरुष एकदा गेला तर म्हणे तो बिघडणार नाहीत, पण स्त्री गेली तर बिघडण्याची शक्यता जास्त आहे असं चाणक्य म्हणत आहेत। आणि त्या काळात होतही तसं, आणि म्हणून आजच्या काळामध्ये कितपत सत्य आहे आणि कितपत असत्य आहे श्रोत्यांनी या बाबतीत निर्णय करायचा आहे। धन्यवाद।
1: संस्कार मोती।
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची। रविवारची सकाळ होती। नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले। घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले। घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते। मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता, मुलगी पुण्यात MBA करत होती, पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती। थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते। घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट। देशपांडे काका कायमचे निघून गेले। संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं। देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती, म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती, शेअर मार्केट मध्ये पैसे होते, विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती। त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं। शोधाशोध सुरू झाली, काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता। आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही, अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही। आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत। भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे। रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो। याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला। हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे। आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे। यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन। बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे। किंमत आहे 1,500 रुपये। आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो। बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील। कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते। बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते। माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल। अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594।

107.4 एफ एम वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी समुदायिक रेडिओ. श्रुतहू प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या स्वामिनी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा जपणारी आणि भाव ताल लय अभिनयाचा अप्रतिम संगम असणारी कला म्हणजे कथ्थक नृत्यकला. आणि या नृत्यकलेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि कलेची आवड आणि कलेची ओळखसुद्धा करून देणाऱ्या कथ्थक नृत्यगुरु रमा करजगावकर मॅडम आज आपल्यासोबत स्वामिनी या सदरात उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये. मॅडम, सर्वप्रथम आपल्या बालपणाविषयी आम्हाला सांगा ना, तुमचं बालपण कुठलं आणि काय आठवणी आहेत?
1: बालपणाच्या आठवणी खूप चांगल्या आहेत. माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते, त्याच्यामुळे आम्ही अशा क्षेत्रामध्ये राहिलेलो आहे की जिथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला गाणं किंवा गायन वादन हे तुम्हाला सापडणार नाही. कला ह्या प्रकार काय होतं त्यावेळेस माहीत नव्हतं. म्हणजे असं म्हणता येईल की आताची चंद्रपूर, सिरोंचा अशा ठिकाणाहून बदलीहून आम्ही वर्धेला, नंतर मग अकोल्याला असे आमचे स्थानं बदलत आलो. पण तोपर्यंत याविषयी मला काहीही माहिती नव्हतं किंवा असं कुठे तेव्हा वातावरणही नव्हतं. जेव्हा अकोल्याला आली त्यावेळेला मग एक क्लास होता की त्या ठिकाणी कथ्थक शिकवल्या जाईल असं कळलं. आणि तोपर्यंत काही पिक्चर्स होते की ज्याच्यामध्ये फक्त आम्ही नृत्य बघायचो. बाकी नृत्यासाठी आम्हाला त्यावेळेस टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, कुठल्याच गोष्टी नव्हत्या की ज्याच्यासाठी आम्हाला फक्त एखादं गणपतीमध्ये एखादं ते टुरिंग टॉकीज टाईप येतं, तर त्याच्यामध्ये फक्त ते पिक्चर लागला त्याच्यात बघायचं. किंवा त्यानंतर नंतर ते जितेंद्रशी वगैरे पिक्चर आले तेवढ्यामध्ये आम्हाला डान्स म्हणजे काय तेवढं फक्त पाहायला मिळायचं. पण तेव्हा जाणवायला लागलं की नाही, हे आपल्याला आवडतंय, हे ह्यांनी केलेलं नृत्य आवडतंय.

0: हे कथ्थक म्हणून पण शिकवलं जातं. आणि असं तिथे आम्हाला एक क्लास मला माहिती झाला आणि जाऊन विचारपूस केली आणि मला करायचाच, घरी आईला सांगितलं की मला हा करायचा आहे, करू का नाहीच विचारलं, कारण त्यावेळेला तसं वातावरण नव्हतं. कारण मैत्रिणींना विचारलं की काय करायचं आहे का, तर त्या कोणीच नाही म्हणाल्या, कारण नृत्याविषयी इतकी त्यावेळेला जागरूकता नव्हती. आणि मला साधारण एक 10वीत असताना माझं नृत्य सुरू झालं, कारण नेहमी वडिलांच्या बदल्या होत राहणार आणि एका जागेवर स्थिर न राहणं, त्यामुळे मग इथे लागलेला हा शोध नृत्याविषयीचा आणि मनातलाही शोध आणि नृत्याचाही शोध, हे दोन्ही होते. तिथून ती सुरुवात झाली. आणि गुरु होते अमरावतीचे प्रथम गुरु आमचे बोडे सर, त्यांच्यापासून ही सुरुवात झाली. ते 2 दिवस यायचे आणि आम्हाला शिकवायचे. तिथून आवड निर्माण झाली आणि परीक्षा देत असतानाच परत एक असा एक म्हणजे वळण आलं असं की गुरु जे होते ते आमचे थोडेसे वृद्ध झाल्यामुळे त्यांनी ते सोडलं होतं. मग माझ्या गुरु सध्याच्या ज्या गुरु आहेत गुरुवर्य राधिकाताई साठे, तर त्यांच्याकडे मग मी शिकायला सुरुवात केली. तर त्यांच्या गुरु होत्या आपल्या लखनौचे जे बिरजू महाराज जी आहेत, मधुरिता सारंगजी म्हणून जे आहेत ते त्यांच्या गुरु. तर त्यांच्याकडे त्यांचं शिक्षण होतं आणि निश्चितच मलाही एक छानसं शिक्षण तिथे सुरुवात झाली.
1: तरी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की गुरूंकडनं मिळालेली सर्वात मोठी शिकवण कोणती.
0: गुरूंकडनं की सातत्य, तुम्ही सतत राहू द्या. कुठलंही तुम्हाला कितीही अडचण आली तरी तुमचा रियाज तुम्ही ठेवायचा आणि आंतरिक जी ओढ असते नृत्याची ती कधी जाऊ नका देऊ. तुमची जी कला तुम्हाला आवडते ना ती सतत ठेवा, कशीही तुम्ही अगदी म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही उभे आहात तरी तुम्ही हातावर टाळी देऊन म्हणा, म्हणजे अगदी इथपर्यंत की तुम्ही आता गृहिणी आहे मी तर नाही वेळ मिळत, तर तसं नाही की तुम्ही स्वयंपाक करता आहात, मधल्या वेळा जर तुम्हाला जर काही करता आलं त्याच्यात पण करून बघा, पण सातत्य ठेवा आणि नियमित राहा त्या बाबतीमध्ये, आवड ही कायम ठेवा. आणि त्याची मला नक्कीच फायदा निश्चित झाला त्याचा की या वयातही मला सगळ्या बाबतीमध्ये समाधान आहे, शारीरिक मानसिक पूर्ण पद्धतीने.
1: कुशल नृत्य गुरु तर आपण आहातच, पण नेमकं कथ्थक जर शिकायचं असेल एखाद्याला तर त्यात मध्ये कुठले गुण असणं आवश्यक आहे.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला त्याची आवड असणं महत्वाचं आहे.
1: अगदी,
0: कारण आई वडिलांनी आणलं आणि जबरदस्ती टाकलं, मग ती मुलगी समोर उभी राहिली की असं वाटतं की काय आता ही जबरदस्ती उभी आहे. पण तिला जर आतून आवड असली ना तर ती मग कुठलीही क्लासेस असो किंवा तिला किती अडचण असो ती विचारणार की मी येऊ का क्लासला, यावेळेला येऊ का.
1: बरोबर.
0: हा म्हणजे ती क्लासेस बुडवणार नाही, कारण सातत्य सगळ्यात महत्वाचं. ते जर असलं तर तुम्हाला पुढे त्याच्यामधले जे बेनिफिट्स आहेत ते दिसणार आहेत. तर त्या व्यक्तीला स्वतःला आवड असणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आणि तिची ते सातत्य असणं त्याचं महत्वाचं आहे.
1: खरंच आवड असणं फार गरजेचं. आवड असले तर सवड नक्कीच मिळत असते.
0: स्वतःला आवड असणं महत्वाचं.
1: आपण आजकालच्या जेन्झीजचा जर विचार केला तर सध्या ते एक वेस्टर्न कल्चरकडे जास्त, म्हणजे वेस्टर्न डान्स जे आहेत त्याकडे वळताना दिसतात. मग त्यावेळी शास्त्रीय कथ्थक नृत्य याचा पाया आणि त्यांना त्यांची तोंड ओळख कशी करून देता येऊ शकते.
0: तसं माझ्या अनुभवाप्रमाणे तर जास्त आता आपल्या इथे तरी जसे अनुभव आहेत तर खूपशे मुलं काही तिकडे वळलेले दिसत नाहीत असं म्हणता येईल की जवळपास 10% लोकांना त्याच्यात आवड आहे. पण बहुतेक पालक आणि विद्यार्थी यांची आवड ही शास्त्रीय नृत्याकडे असलेलीच दिसते, कारण पालकांना पण हे माहित झालं की याच्यामधले फायदे किती जास्ती आहेत आणि आपल्या संस्कृतीच्या जवळ
1: बेसिक आहे सगळं,
0: संस्कृतीच्या जवळ आहे.
1: तरच तुम्ही मग नंतर तुम्ही कुठल्याही फॉर्म मध्ये डान्स
0: करू शकतो. आणि कथ्थक त्यातल्या त्यात कथ्थक असं आहे की जे आपल्या फॉर्मच्या किंवा आपल्या संस्कृतीच्या जवळ आहे.
1: याचा व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा फायदा होऊ शकतो का.
0: नक्कीच होतो. कारण एखादी व्यक्ती आता माझ्या क्लासमध्ये येते तेव्हा ती अगदी शांत उभी असते, जास्त बोलणार नाही, काही करणार नाही, तिला कुठे वरती बघायची बघत सुद्धा नाही. मग आम्ही त्यांना ते शिकवतो की तुम्ही नजरेला नजर मिळवून कसं उभं राहायचं आहे किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं ठेवायचं आहे, कारण त्यांच्या ज्या हालचाली असतात ना त्या हालचाली त्या आल्या तेव्हा त्या अत्यंत त्या वेगवेगळ्या प्रकारे असतात त्यांच्या, पण त्यांचं मन स्थिर करणं हे सगळ्यात महत्वाचा भाग त्यांना नृत्यामुळे मिळतो.
1: बरोबर.
0: आणि तो नंतर नंतर जसा जसा पुढे जातो, कारण नृत्यामध्ये तुम्हाला एक स्थिरता हा प्रकार खूप महत्वाचा, ठहराव म्हणून एक प्रकार असतो.
1: बरोबर.
0: तो ठहराव एकदा आला की मग त्याच्यात तुम्ही सगळं मिळवलं आणि जो जितका चांगल्या प्रकारे ठहराव त्याच्यात दाखवेल त्याची तयारी तितकी चांगली दिसते.
1: वा छानच छानच. कथ्थक नृत्य म्हटलं की त्यामध्ये अभिनय हा आलाच, चेहऱ्यावरचे हावभाव, त्यासोबतच पादचालन,
0: पदन्यास,
1: पदन्यास आपण म्हणतो त्याला, तर याचं संतुलन कसं राखता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना.
0: ते शिकवावं लागतं
1: शिकवावं लागतं
0: शिकावं लागतं त्यांनाही.

0: आणि विशेष आम्हाला लक्ष देऊन सांगावं लागतं, कारण ते त्यांना कळत नाही.
1: बरोबर.
0: आता तर मला साधारणतः असं वाटतं की जो काही अभ्यासक्रम असतो त्याच्यात ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी बऱ्याच नंतर दिलेल्या असतात. म्हणजे साधारण ग्रॅज्युएशन लेवलला त्यांनी दिलेल्या असतात. विचारून हे आम्ही ग्रॅज्युएशन लेवल पकडतो. तर मला असं वाटतं की या मुलांना खूप आधीपासून त्यांना आमच्या ह्याच्यात एक गतभाव गतनिकाल हे प्रकार दिलेले असतात की जे गत आणि भाव दोन्ही आहेत. मग तेव्हा त्यांना भाव प्रदर्शन माहिती पाहिजे, त्यांना नवरस माहिती पाहिजे त्यावेळेला. नाहीतर त्या नुसत्याच उभ्या असतात, नुसताच ते गतभाव करतील पण त्याच्यामध्ये भाव प्रदर्शन कुठलंच नसतं. आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षकांच्या समोर उभे राहणार तेव्हा ते म्हणणार की अरे तुम्ही भाव तर काही दाखवलेच नाही. मग असं वाटतं की यांना हे नवरस आहेत ना हे तेव्हापासून शिकवायला पाहिजे.
1: अगदी खरंय.
0: आहे ना, कारण त्यांना त्याच्या हालचालीच काही कळत नाहीत की रागवायचं तर काय दाखवायचं,
1: बरोबर,
0: लाजायचं तर कसं दाखवायचं, कारण इतक्या छोटी मुली लाजणार काय. पण ते त्याच्यात आहे,
1: कारण
0: राधा दाखवायची आहे, कृष्ण दाखवायचा, छेडछाड दाखवायची आहे. मग ते राधेचं ऋष्ण आहे ते त्यांच्या मनात येणार कसं, ते शिकवावंच लागणार त्यांना निश्चितच.
1: नक्कीच. आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा अविस्मरणीय क्षण जे तुम्हाला वाटतं की मी विसरूच नाही शकत असा कुठला आहे का?
0: अविस्मरणीय क्षण म्हणजे आता आम्ही नुकतंच 2 वर्षापूर्वी पुण्याला जेव्हा नृत्य चक्र एक तिथे त्या प्रकारची इव्हेंट झाली की तिथल्या सगळ्या नर्तिकांनी मिळून ते आयोजित केला होता आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी त्यांना तो इव्हेंट होता आणि आम्ही सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आणि मी आम्ही त्याच्यात जो सहभाग घेतला आणि तिथला जो आम्हाला अनुभव भेटला तो अविस्मरणीय होता. अत्यंत सुंदर.
1: अनेक ठिकाणी आपण परीक्षक म्हणून सुद्धा जात असतात, तर ते अनुभव कसे असतात तुमचे?
0: खूप वेगवेगळे येतात आणि खूप छान येतात, मजेदार येतात.
1: मजेदार. वेगवेगळ्या तऱ्हेचे विद्यार्थी, त्यांचे प्रेझेंटेशन आणि
0: वेगवेगळे. काही ठिकाणी खूपदा असं वाटतं की अरे असं का करतात, इतकं कथ्थकला खराब का करतात, असंही होऊ शकतं. काही काही ठिकाणी इतकं सुंदर करतात की त्यांच्यासाठी विशेष मला तिथे मार्किंग द्यावं लागतं की नाही हे अप्रतिम केलेलं आहे म्हणून, असेही अनुभव येतात. दोन्ही ठिकाणी असतात.
1: खरंच खरंच. पारंपरिक कलांना महत्व आता सध्या म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो की लोप पावतोय आणि वेस्टर्न डान्स जे आहे किंवा बॉलिवूड डान्स आहे याचा ट्रेंड वाढता आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: वाढता ट्रेंड असं म्हणता येणार नाही. तसं मी आधीच म्हटलंय की विशिष्ट लोकच त्या ठिकाणी जातात आहेत, पण सगळेच जातात आहे असं नाही होत आहे. प्रमाण तसं बरोबरीचं आहे किंवा बरोबरीपेक्षा म्हणजे हे जे नृत्य आहे शास्त्रीय नृत्य इथे जास्ती आहे.
1: बर.
0: हो, माझ्या तरी अनुभवाप्रमाणे की जेव्हा तुम्ही शिकता आहात तेव्हा ते मुलं तात्पुरतं शिकून मग त्यांच्या परत ते येतातच की नाही आता हिचं झालंय आम्हाला हिला मात्र आता कथ्थक शिकवायचंय, अशा पण विद्यार्थिनी माझ्याकडे बऱ्याच येतात. बॉलिवूड झालंय आता हिचं, आता आम्हाला हिच्या आवडीने करून घेतलं पण आता आम्हाला हिला कथ्थक शिकवायचंय किंवा शास्त्रीय नृत्य शिकवायचंय.
1: खरंच. कथ्थक या क्षेत्रात कार्यरत असताना अनेक सन्मान सुद्धा तुम्हाला प्राप्त झालेले आहेत, त्याबद्दल सांगा ना.
0: आम्हाला वेगवेगळ्या संस्थांकडनं मिळालेले आहेत. एक संस्कार भारतीकडून नुकताच त्यांनी गुरुपौर्णिमेचा सत्कार केला आहे. अतिशय छान संस्था आणि त्यांच्याकडनं मिळालेला तो अतिशय उत्तम माझ्यासाठी तो सत्कार आहे. नंतर आशा फाउंडेशन आहे, त्यांनीही माझा सत्कार केलेला आहे. आणि बऱ्याच संस्था आहेत आपल्या ज्या ज्यांनी त्याप्रमाणे माझा मानसन्मान करून केलेला आहे या ठिकाणी. आता
1: बरोबर अनेक ठिकाणी, कारण सन्मान खरंच ही गोष्ट अशी असते की ज्यातून आपल्याला आणखी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते. तर आतापर्यंतचा प्रवास तुमचा छान, अनेक विद्यार्थी तुमच्या हातून घडलेले आहेत. सगळा प्रवास करत असताना आता पुढील वाटचालीसाठी नेमकी तुमच्या काय स्वप्न आहेत किंवा काय इच्छा आहेत की मला असं पुढे करायचं आहे? आणखी
0: मला तर एक सातत्य याच्यात ठेवायचं, ही साधन आहे.
1: बरोबर.
0: साधन ही संपत नसते.
1: खरंय.
0: आणि गुरु त्याच्यासाठी हवा असतो. तर माझे जी सध्या साधन आहे ती माझ्या गुरूंसोबत सुरू आहे. म्हणजे सध्या अजूनही मी माझ्या गुरूंसोबत आहे, त्यांच्यासोबत असते, त्यांच्यासोबत ऑनलाईन का असेना सोबत त्यांच्या शिकते, त्यांच्याकडून काही नवीन असले त्यांच्याकडून शिकून घेते. कारण त्याच्यात मला तो आनंद मिळतो, आपलं त्या निमित्ताने आपलं शरीरही चांगलं राहतं, आपलं मानसिक संतुलन, आपलं मन छान राहतं. आणि काही वयानंतर असं होतं की आता काय, या वयात आम्ही आलेलो आहे आता की आता पुढे काय, कारण सगळं सेटलमेंट आहे, मुलं मोठी झालेली आहेत, आता काय करायचं. तर अशा विचारांपेक्षा आपण आता काहीतरी खूप काही करू. म्हणजे आता आपल्याला मोकळा वेळ आहे आणि मला खूप द्यायचं आहे आता जे नाही करू शकलो काही कारणांनी संसाराच्या गडबडीमध्ये, तर ते मला आता खूप द्यायचं आहे सगळ्यांना आणि मनापासून द्यायचं आहे.
1: खूप छान, खूप छान, मस्तच. शेवटी जाता जाता ज्या विद्यार्थी असतील की ज्यांना कथ्थक शिकण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आवड तुमची नक्की जोपासा, तिच्यात सातत्य ठेवा आणि मनापासून त्या गोष्टी तुम्ही समोर न्या. जेव्हा तुम्हाला आयुष्यात काही पुढे गेल्यानंतर जेव्हा वाटेल आमच्यासारखंच की आता काय, त्यावेळेला ही साधना नक्कीच कामास पडणार आहे, छंद नक्कीच कामास पडणार आहे.
1: नक्कीच नक्कीच. तर प्रत्येकाने आपल्या क्षमता आधी ओळखल्या पाहिजे. आपल्याला ज्यात आवड आहे ती आवड जपता आली पाहिजे, तिला जगता आलं पाहिजे आणि तिला फुलवता सुद्धा आलं पाहिजे. तर ह्या गोष्टी महत्वाचा असा संदेश मॅमने या ठिकाणी आपल्याला दिलेलाच आहे. तर श्रोते हो, तुम्ही सुद्धा नक्की यातून काहीतरी प्रेरणा घेतलीच असेल अशी आशा करते. रमाताई, आपल्या अनुभवातून आणि आपल्या कथ्थक या शास्त्रीय नृत्यकलेचा सुंदर प्रवास आणि त्यामागील साधना याबद्दल आपण आमच्याशी गप्पा शेअर केल्या, त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमतर्फे आपले मनस्वी आभार.
0: धन्यवाद. आपले खूप खूप धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा आमचा. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आंबा. उत्तम आरोग्य देणाऱ्या अवीट गोडीचा आणि रसाळ तसेच फळांचा राजा म्हणविल्या जाणाऱ्या आंबा ह्या वृक्षाबद्दल आजही आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, कालच्या रंगनवेच्या भागात आपण फळांचा राजा आंबा ह्या वृक्षाबद्दल घेत असलेली माहिती अशीच पुढे चालू ठेवूया. कालच्या भागात आपण आंब्याचे प्रास्ताविक, आंब्याच्या झाडाचे वर्णन, आंब्याचे फळ तसेच आंब्याच्या काही जाती आणि आंब्याचे धार्मिक महत्त्व इत्यादींबद्दल विस्ताराने माहिती घेतलेली आहे. आता ह्यानंतर ह्या टप्प्यात आपण आंब्याची लागवड कशी होते ह्याबद्दल माहिती घेऊया. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. भारतात हजारो वर्षांपासून आंब्याची लागवड केली जाते. महाराष्ट्राचे 4.85 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून 12.12 लाख टन उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीचे प्रदेश बघूया. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, भोपाळ ही राज्ये आंब्याच्या लागवडीखाली येतात. आंब्यासाठी मध्यम ते भारी प्रतीची 1.5 ते 2 मीटर खोलीची चांगल्या पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. आंब्याची अभिवृद्धी किंवा रोपे तयार करणे याबद्दल बोलूया. पारंपरिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोईपासून केली जाते. कोय, कलम, मृदुकाष्ठ कलम, विनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करून अभिवृद्धी करण्यात येते. आंब्याच्या लागवडीसाठी भारी जमिनीत 10 बाय 10 मीटर आणि मध्यम जमिनीत 9 बाय 9 मीटर आकाराचे खड्डे करून हे खड्डे खडे, शेपा खत, पोयटा माती, सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरले जातात. आंब्यासाठी पाणी व्यवस्थापन. पाण्याची उपलब्धता असेल तर फळधारणेनंतर 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या देण्यात येतात. आंबा बागेत 10 वर्षांपर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, दहीचा, ताग ही पिके आंतरपिके म्हणून घेतली जातात. आता आपण फळांची काढणी याबद्दल माहिती घेऊया. आंबे 85% पक्वतेची काढतात. यावेळी फळांना लालसर रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो. तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो. फळांची काढणी देठा सकट करतात. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 4 नंतर काढतात. यानंतर आंब्याची आढी किंवा माच. कृत्रिमरित्या आंबा पिकवण्यास आंब्याचा माच लावणे किंवा आंब्याची आढी लावणे असे म्हणतात. यासाठी एखाद्या खोलीत वाळवलेले तणस वा भाताचे वाळलेले गवत पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कच्च्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत व तणसाचे आच्छादन करतात. अशा प्रकारे साधारणतः 10 ते 15 दिवसात झाकला गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो. आंबा पिकवण्याच्या दुसऱ्या पद्धतीत आंब्याची कैरी तोडून ती 1 ते 2 दिवस आंब्याच्या पानांमध्ये किंवा धान्यामध्ये दाबून ठेवतात. आजकाल आंबा पिकवण्याचा अवधी कमी करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्याद्वारे आंबेच नाही तर केळी, चिकू, पेरू इत्यादी फळेही पिकवली जातात. त्याने 3 ते 4 दिवसात आंबा पिकतो. कॅल्शियम कार्बाइड सारख्या रसायनांचा वापर यासाठी करतात. या पद्धतीत या रसायनांचा काही अंश फळाला लावतात. ते मानवी शरीरास घातक ठरू शकते. आंब्याला तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडे, फळमाशी, भुरी आणि डायबॅक इत्यादी प्रकारच्या किडी लागतात. त्याचे नियंत्रण वेळोवेळी योग्य कीटकनाशकांची फवारणी करून केले जाते.
तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

हेलो खूबसूरत गाने सुनना चाहते हैं आप? गाने के शौकीन हैं आप?

मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे फळांचा राजा म्हणजेच आंबा. विश्रांतीपूर्वी आपण आंब्याची लागवड आणि आंब्याचा माच याबद्दल माहिती घेतलेली आहे. या टप्प्यात आपण स्वयंपाकघरातील आंब्याचा उपयोग कोणता ह्याबद्दल बोलूया. पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात, फोडी करून किंवा आंबा मऊ करून देखील खातात. हापूस आंब्यापासून आंबावडी, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ तयार केले जातात. कच्च्या आंब्याचे चविष्ट लोणचे किंवा टक्कू करतात. कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात, तिला साटे असे म्हणतात. कैरीच्या फोडी उन्हात वाळवून आमटीत वापरतात. कच्च्या कैरीचे सरबत करतात, त्याला पन्हे असे म्हणतात. हिरव्या कैऱ्या किसून वाळवून आमचूर करतात. ही पूड मसाल्यासारखी वर्षभर अन्नपदार्थांमध्ये वापरली जाते. कैरीची तिखट, आंबट, गोड चवीची चटणी करतात. राजापुरी कैरी वापरून मुरांबा, साखरांबा इत्यादी बनवतात. आंब्याचा रस उन्हात वाळवून आंबा पोळी तयार करतात. मित्रांनो, आयुर्वेदात आंब्याची साल, पाने, फुले आणि फळांचा वापर पोट आणि त्वचेच्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. तर यानंतर आपण आंब्याचे आयुर्वेदीय उपयोग कोणते यावर नजर टाकूया. आयुर्वेदानुसार लांबट आंब्यापेक्षा गोल आंबे जास्त चांगले असतात. बिनरेषेचे चांगले पिकलेले, अधिक गर असलेले, पातळ सालीचे आणि लहान कोय असलेले आंबे चांगले समजावेत. आंब्याचा मोहर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफपित्त दूर करणारा आहे. कैरीमध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. यासाठी कैरीचे पन्हे उत्तम आहे. पन्हे प्यायल्याने उन्हाळ्याचा त्रास खूप कमी होतो. कैरीचा किस फडक्यात घालून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांचा थकवा आणि ताण कमी होतो. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आंब्याच्या दिवसात कैरीची वाटली डाळ खाण्याची देखील पद्धत आहे. कच्च्या कैरीचा रस अंगाला लावून आंघोळ केल्याने घामोळ्यांचा त्रास होत नाही. कैरीच्या बाटीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारींवर उपयुक्त आहे, त्यामुळे हिरड्यांचा त्रास कमी होऊन त्या मजबूत होतात. तसेच हे चूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यास घामोळे कमी होते. आंब्याची कोवळी पाने चावून नंतर ती टाकून द्यावीत. त्या रसाने आवाज सुधारतो, खोकला देखील कमी होतो. तसेच हिरड्यांचा रोग पायरिया हा सुद्धा कमी होतो. आंब्याच्या पानाचा चीक टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आंब्याच्या गोंदाचा सांधेदुखीत खूप उपयोग होतो. एरंडेल तेल, लिंबाचा रस, हळद आणि आंब्याचा गोंद सम प्रमाणात घेऊन ते मिश्रण शिजवून एकजीव करावे. हा लेप सांधा निखळणे, पाय मुरगळणे, लचकणे यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पिकलेला आंबा शक्तिवर्धक आणि अतिशय रुचकर चवीचा असतो. आंब्याने शरीराची कांती सुधारते आणि पोषणही उत्तम होते, कारण आंब्यामध्ये अ आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. अ जीवनसत्वामुळे जंतुनाशक, तर क जीवनसत्व त्वचा रोगहारक आहे. याचमुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा ठरतो. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर. आवाज तुमचा आमचा.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे फळांचा राजा म्हणजेच आंबा. विश्रांतीपूर्वी आपण आंब्याचा स्वयंपाक घरातील उपयोग आणि आंब्याचे आयुर्वेदिक उपयोग कोणते याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. आता नेहमीप्रमाणेच काही आवश्यक सूचना. मित्रांनो, आंब्याच्या कोणत्याही भागाच्या उपयोगाने तसा कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. पण जसं की प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतातच, तसेच आंब्याच्या बाबतीत देखील आहे. आंब्याच्या झाडाच्या उपयोगाने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. पण कोणतीही गोष्ट वापरण्याआधी त्याचा संतुलित मात्रेमध्ये प्रयोग करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यामुळेच या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरते. आंबा उत्तम आरोग्य देणारा तर आहेच, पण आंबा अतिउष्ण असल्याने त्याचे अतिसेवन त्रासदायक ठरते. तसेच कैरीचे अतिसेवन पोटाचे विकार वाढविते, त्यामुळे आम्लपित्तही वाढू शकते. कैरी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. लहान मुलांना कैरीचे पन्हे जास्त प्रमाणात देऊ नये. आयुर्वेदाच्या दृष्टीने आंबा आणि दूध एकत्र करून पिणे हे विरुद्ध आहार मानले जाते. मंडळी, आंब्याच्या कोणत्याही भागाच्या म्हणजेच साल, फळ, चीक यांचा शारीरिक आरोग्यासाठी तुम्ही उपयोग करणार असाल तर प्रथम डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला नेहमीच घ्या. आणि जर तुम्हाला याचा उपयोग करून कोणत्याही प्रकारची ॲलर्जी झाली तर त्याचा उपयोग त्वरित बंद करा आणि वेळीच डॉक्टरांकडे जा. तर मंडळी, ह्याबरोबरच फळांचा राजा म्हणजेच आंबा या झाडाबद्दल घेत असलेली माहिती येथेच पूर्ण होत आहे. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवीच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुधन आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व श्रोते आणि शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि या स्वच्छ दूध उत्पादनाच्या माहिती संदर्भामध्ये डॉक्टर डी एल रामटेके, कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र करडा, हे आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण जाणताच की आपला जो देश आहे तो दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. परदेशी बाजारपेठ काबीज करणं याच्यासाठी आता आपल्याला आवश्यक झालेलं आहे, परंतु शुद्ध दूध निर्मिती जी आहे ती यासाठी फार अत्यावश्यक आहे. तर याची मूलतत्व काय आहेत, नेमकं स्वच्छ दूध म्हणजे काय आहे, या संदर्भात आपण डॉक्टर रामटेके साहेबांकडून जाणून घेणार आहोत. तर मी स्वरानंदच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर रामटेके साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार डवरे साहेब.
0: तर डॉक्टर साहेब, सर्वप्रथम आमच्या श्रोतेबंधूंना तुम्ही असं सांगा की जसं दुधाची आपण कल्पना करतो की दूध हे पूर्णांनी समजलं जातं, पण स्वच्छ दूध उत्पादन हे जे म्हणतो आपण ते नेमकं काय आहे, म्हणजे स्वच्छ दूध म्हणजे नेमकं काय?
1: स्वच्छ दूध म्हणजे निरोगी दुधाळू जनावरांचे स्वच्छ वातावरणात सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग होऊ न देता काढलेले दूध, अशा दुधाची प्रत कमी करणाऱ्या जीवाणूचे प्रमाण अत्यल्प असावे जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, शास्त्रीय पद्धतीने दूध निर्मिती न केल्यास दुधाची प्रत निकृष्ट होऊन ते जास्त काळ टिकवता येत नाही. तसेच दुधाच्या घटकावर होणाऱ्या रासायनिक क्रियांनी निर्माण होणाऱ्या आम्लतेमुळे दूध नासल्या जाऊन आर्थिक नुकसान.
0: दूध उत्पादन करत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीवाणूंचा, हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव व्हायला नको आणि ते स्वच्छ आणि ज्याला अमृत म्हणतो या खऱ्या अर्थाने ते अमृत लोकांपर्यंत जाण्याकरता हे सगळं आपण टाळून जे दूध आहे ते गेलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर मग आता ही जे आपण म्हणतो की स्वच्छ दूध वगैरे जे आहे, तर ही दूध हाताळणीची काही तत्वं आहेत का, आणि असतील तर ती कोणती, ती आम्हाला सांगा.
1: होय डवरे साहेब, यामध्ये दूध निर्मिती व दूध हाताळणी वेळी दुधाला होणारा सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग टाळणे, एक दुधातील जीवाणूच्या वाढीस आळा घालणे. स्वच्छ दूध उत्पादन तर केले जातेच, तदनंतर दुधाला कमी तापमानावर म्हणजे 4 अंश सेल्सिअस या तापमानापेक्षाही कमी साठवले जाऊन त्याची हाताळणी व वाहतूक देखील त्याच तापमानावर केली जाते. आपल्या देशात मात्र या बाबीवर जास्त लक्ष दिले जात नाही.
0: तर बरोबर आहे, आपण जसं सांगितलं की जीवाणूंचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होणार नाही याची काळजी करणं गरजेचं आहे आणि एका विशिष्ट तापमानावर ते आपण तापवलं पाहिजे. तर त्या सगळ्या बाबी आपल्या देशामध्ये तेवढ्या पाळल्या जात नाही,
1: पाळल्या जात नाही.
0: म्हणून आपल्याकडे जे दूध इतक्या मोठ्या प्रमाणात होतं तर ते बऱ्याच वेळा स्वच्छ दूध आपल्याला मिळत नाही. तर मग आता हे जे आहेत की अस्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणते घटक जबाबदार आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: अस्वच्छ दुधात जनावरे, दोहन करण्याची अस्वच्छता, दूध दोहन प्रक्रिया आणि सभोवतालचे वातावरण, यामध्ये अस्वच्छ दूध जनावरे यामध्ये आपल्याला करावं लागेल. स्वच्छ व आजारी जनावरे, निरोगी व्यक्तीला संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. अस्वस्थ स्तन व जनावरे, दोहन करण्यापूर्वी जनावरांची कास व स्तन पाण्याने स्वच्छ धुवून जंतुविरहित करावीत, त्यामुळे जनावरांच्या कातडीला चिकटलेले शेण, केस, गाडी कचरा, धूळ इत्यादीतून जीवाणूचा दुधात होणारा प्रवेश रोखला जातो.
0: डॉक्टर साहेब, आता असं मला असं सांगा की हे जे जनावर जे तुम्ही म्हटलं की अस्वच्छ जर असेल किंवा दोहन करणारा जो दूध काढतो तो जर स्वतः अस्वच्छ असेल तर याच्यामुळे दूध कसं काय अस्वच्छ होतं त्याच्यावर थोडा प्रकाश टाका. की विशेषतः आता आपण असं म्हणतो की दूध काढणाऱ्याची अस्वच्छता ही सुद्धा त्या दुधाच्या अस्वच्छतेसाठी कारणीभूत आहे का?
1: हो, तर निरोगी नसलेल्या व्यक्तीच्या शिंकण्याने व खोकल्याने जीवाणूचा प्रवेश होतो. अस्वच्छ हात, कपडे हे देखील जीवाणूच्या संसर्गात कारणीभूत ठरतात.
0: बरं बरं.
1: दूध दोन करणाऱ्या व्यक्तीचा वाईट सवयी, जसे म्हणजे तंबाखू खाणे, बिडी, सिगरेट पिणे, नाक साफ न करणे इत्यादी गोष्टी ह्या अवलंबून असतात.
0: बरं, आता मला असं सांगा डॉक्टर साहेब की हे जे दूध दोहन प्रक्रिया आहे आणि वातावरण जे आहे आजूबाजूच, याचाही बऱ्याच वेळा दुधाच्या अस्वच्छतेवर परिणाम होतो का? म्हणजे आता कसं होतं की बाजूचं वातावरण जर अस्वच्छ असेल तर एक सर्वसाधारण आपण असा समज असतो की त्याच्यामध्ये अस्वच्छ होतं दूध होऊ शकतं, किंवा दोहन प्रक्रिया जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीने जर आपण दोहन केलं तर त्याच्यामध्ये असं काही शास्त्रीय याच्यामध्ये प्रकाश टाकता येईल का आपल्याला, किंवा दोहन प्रक्रिया आणि सभोवतालच्या वातावरणाचा दुधावर जो अस्वच्छतेवर काही परिणाम होतो का?
1: होतो. तर यामध्ये अपूर्ण दोहन, आचडातील शिल्लक दूध हे जीवाणूच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते.
0: बरं बरं.
1: चुकीची दोहन पद्धत, चुकीच्या दोहन पद्धतीमुळे थनाला इजा होऊन थन निकामी होतात.
0: बरं.
1: दूध काढण्याची व साठवण्याची भांडी अस्वच्छ व जंतुविरहित न केलेल्या भांड्याद्वारे जीवाणूचा प्रवेश दुधात होतो.
0: बरं बरं.
1: याचबरोबर सभोवलचं जे वातावरण आहे, जनावरचा गोठा, त्यातील वातावरण अस्वच्छ व कोंदड जागी असलेला गोठा जीवाणूचा संसर्ग दुधास होण्यास कारणीभूत ठरतो. त्यासाठी गोठा हवेशीर व मोकळ्या जागेत असावा. दुधाची हातळणी यामध्ये म्हणजे कच्चे दूध एकत्र करणे, थंड करणे, वाहतूक, वितरण, दूध एकत्रीकरण, साठवण, वाहतूक, वितरण ह्या दूध हातळणी प्रक्रिया असून या विविध प्रकारच्या आहेत.
0: म्हणजे माझं असं म्हणणं असं आहे डॉक्टर साहेब की आता ही जी दुधाची हाताळणी हा जो तुम्ही विषय घेतला, तर दुधाची हाताळणी करताना काही विशिष्ट गोष्टीवर लक्ष आपल्याला केंद्रित करावं लागतं का? त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जर आम्हाला आमच्या दुधाबद्दल सांगितलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
1: तर यामध्ये आहेत दुधाचे संकलन, दूध थंड करणे, दुधाची वाहतूक, दूध प्रक्रिया, दुधाचे वितरण.
0: बरं बरं बरं बरं. तर ह्या ज्या आहेत ह्या बाबी हाताळताना आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आता डॉक्टर साहेब आपण ह्या ज्या बाबी इतक्या पाहिल्या तर याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ जे दूध उत्पादन आहे त्याच्यासाठी काही आपल्याला टिप्स देता येतील का की बुवा स्वच्छ दूध उत्पादन आपल्याला जे करणं आपण आज आवश्यक आहे आणि ह्या सर्व बाबी ज्या पाहिल्या आपण याच्यामध्ये संक्षिप्त सार म्हणून आपल्याला काही टिप्स आपल्याला सांगता येतील का?
1: हो,
0: ज्याच्यामुळे दूध स्वच्छ निर्माण होईल.
1: हो सांगता येईल ना. यामध्ये जनावरांची स्वच्छता, दूध दोहकाची स्वच्छता,
0: बरोबर
1: दोहन थळाची स्वच्छता, भांड्याची किंवा साधनाची स्वच्छता, दूध दोहन करताना स्वच्छतेबाबत घ्यायची काळजी,
0: बरोबर
1: वातावरणाची स्वच्छता,
0: बरोबर आहे.
1: तसंही आपला देश कृषी उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून परदेशी बाजारपेठ काबीज करणे आवश्यक झाले आहे.
0: बरोबर.
1: शुद्ध दुधाची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे केल्यास स्वावलंबन व आर्थिक विकास आणि आरोग्य निर्मितीसाठी काळपर्तृत्व निवांत गरज आहे.
0: बरं बरं बरं. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेब आपण दिली. शेतकरी बंधूंनो आपण पाहतोय की बघ दूध हे पूर्ण अन्न आपण ज्याला म्हणतो आणि त्याला अमृताची सुद्धा उपमा दिली जाते. परंतु जर आपलं दूध स्वच्छ नसेल तर हेच अमृत शक्य आहे की आपल्याला ते विष म्हणून कधी कधी स्वीकारण्याचं काम पडू शकते. जर आपण दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करतो तर स्वच्छ उत्पादनासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण जे चर्चा करतो डॉक्टर साहेब की जे दूध स्वच्छ दूध उत्पादनासाठी आपण बोलतो आहोत, तर हे जे दूध स्वच्छ उत्पादन करण्याकरता जनावरांचा जो गोठा असतो त्या गोठ्यामध्ये पण काही विशेषतः आपल्याला काळजी घ्यावी लागते का? की गोठ्यामधून सुद्धा बऱ्याच वेळा दूध अस्वच्छ होण्यासाठी आपल्याला कारणीभूत असतं का? तर हे गोठ्याचा काय संबंध स्वच्छ दूध उत्पादनासाठी आहे त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: यामध्ये मला एक सांगावं वाटते की जनावरांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत, नियमित शेणपाणी करून झाडून साफ ठेवावेत.
0: बरं.
1: विशेष करून दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडी कचरा काढून साफ करावे.
0: बरं.
1: गोठ्यामध्ये डास, गोचिड, माशा यांचा उपद्रव होऊ नये म्हणून जनावरे चारण्यास सोडल्यानंतर गोठा साफ करून त्यात फिनाइल मिश्रित पाणी शिंपडावे. मॅलेथियनचे 0.1% द्रावणांची फवारणी अधूनमधून करावी.
0: बरोबर.
1: ही फवारणी सकाळचीच घ्यावी म्हणजे दिवसभर उग्रवास निघून जातो.
0: बरोबर.
1: व मगच जनावरे बांधावी.
0: बर.
1: गोठ्याच्या भिंती पक्क्या असल्यास त्याचा वर्षातून 1-2 वेळेस चुना लावावा.
0: बर.
1: गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
0: बर.
1: गोठ्यात नेहमी खेळती हवा असावी म्हणजे दुर्गंधी राहत नाही.
0: असं असं. हा.
1: सांडपाण्याच्या नाल्या नियमित उपसून घ्याव्यात. त्यामध्ये फवारणी घ्यावी. दूध काढताना व दूध काढण्यापूर्वी 1-2 तास अगोदर कुट्टी, भुसा, मुडघास इत्यादी गोठ्यात आणू नयेत. नसता हवेत त्याचे कण दुधात पडतात व दूध घाण दिसेल.
0: बरोबर आहे. बरोबर. म्हणजे हे किती मोठा याच्यामध्ये गोठ्याचा आणि स्वच्छ दूध उत्पादनाचा फरक आहे की त्याच्यामध्ये असणारे विविध ज्या स्वच्छतेच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये असणारे कीटक असो किंवा त्याच्यामध्ये घाण असो, तर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छता
1: कारणीभूत होऊ शकते
0: आणि शिफारसी रसायने तुम्ही जी सांगितली योग्य वेळी आणि मार्गदर्शनाखाली वापरली तर गोठ्या जर स्वच्छ असेल तरच दूध आपलं
1: चांगलं.
0: तर डॉक्टर साहेब जसं गोठ्याचं आपलं दूध स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे तसं ही जी दूध ज्या भांड्यात आपण काढतो तर ही दूध काढण्याची जी भांडी आहेत याचा स्वच्छ दूध उत्पादनाशी कसा संबंध येतो आणि आपण कोणत्या काळजीच्या संदर्भात घ्यायला पाहिजे विशेषतः भांड्याच्या संदर्भामध्ये?
1: बरोबर. तर यामध्ये बरेच लोक दूध काढण्यापूर्वी बकेट किंवा मोठ्या तोंडाच्या गुंड्या वापरतात. केव्हा केव्हा पत्र्याचे तयार केलेले डब्बे वापरतात.
0: बर.
1: दूध साठवून संकलन केंद्रावर नेण्यासाठी तर सर्रास टिनाच्या पत्र्याचे डबे वापरतात. या डब्याच्या तळाच्या व उभ्या जोडामध्ये असंख्य घाण असते. पूर्वीच्या दिवसाच्या दुधास अंश वाढलेला बसलेला असतो. अशा ठिकाणी जीवाणूची वाढ भरमसाठ होते.
0: बरं बरं.
1: मोठ्या तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव असतो. लहान तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव नसतो. त्यासाठी लहान तोंडाची जर्मन किंवा स्टेनलेसची भांडी दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी व वाहतुकीसाठी वापरावी.
0: म्हणजे आपण असं म्हणतो की लहान तोंडाची, मोठ्या तोंडापेक्षा लहान तोंडाची, बरोबर.
1: तर ही भांडी धुण्यासाठी सोपी असतात. भांडी धुण्यासाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, सोड्याचा वापर करावा, भांडी गरम व थंड पाण्याने धुवून उघडी ठेवून उन्हात वाळवावी,
0: बरोबर,
1: नंतरच ती वापरावी.
0: असं असं असं. तर मग आता आपण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, पण किती याचा महत्व की जसं आपण मोठ्या तोंडाची जर भांडी ठेवली तर बऱ्याच वेळा तिथे जीवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि पूर्वीच्या दुधाचे अंश तिथे राहिले तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव, हानिकारक जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो, बरोबर आहे. जसं आता या भांड्याचा स्वच्छ उत्पादनाशी संबंध आहे तसा पाणी पुरवठा आणि जनावराला जे खाद्य देतो आपण याचाही स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे का? आणि आहे तर कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे?
1: यामध्ये काय होते की या व्यवसायामध्ये जनावरांना पिण्यासाठी, जनावरांना धुण्यासाठी, गोटे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी भरपूर पाणी लागते.
0: बरोबर.
1: पिण्यासाठी जे पाणी आपण वापरतो ते शुद्ध व ताजे व भरपूर असावे.
0: बर.
1: साचलेली डबकी, घाणेरडी तळी, उपसा नसलेल्या विहिरीचे पाणी वापरू नये. यासाठी नदी, स्वच्छ तलाव, हापसा, चांगल्या विहिरीचे गोड पाणी वापरावे.
0: बर बर बर.
1: पिण्याच्या पाण्याचा हौद व त्याचा परिसर स्वच्छ व शक्यतो कोरडा ठेवा. हौदास अधूनमधून चुना लावा. हौदाजवळ चिखल व घाण होऊ नये. त्याचप्रमाणे जनावरांचे खाद्य दर्जेदार व पौष्टिक खुराक द्यावा.
0: बर बर.
1: तो समतोल असावा.
0: असं असं.
1: बुरशी आलेली कुजलेली वरण वापरू नये. दूध काढण्यापूर्वी व काढताना कोबीचे पाने, कांदे, लसूण याची पाने, मूळ घास ही इत्यादी उग्र वास येणारी खाद्य जनावरांना देऊ नये.
0: बरोबर.
1: नसता दुधात या पदार्थाचा वास लागून प्रत खराब होते.
0: अतिशय चांगली माहिती आपण दिली. आपण असं म्हणून राहिला की जर आपण त्याच्यामध्ये शुद्ध पाणी, जसं तुम्ही म्हटलं की जसं आपल्याला पाणी शुद्ध हवं आहे तसं आपण दुधाळ जनावरांना सुद्धा जे स्वच्छ पाण्याचा जर पुरवठा केला तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश दुधामध्ये असतो तर त्या पाण्याचा पण परिणाम स्वच्छ दूध उत्पादनावर होतो. दुसरी बाब आपण अतिशय चांगली सांगितली की खाद्य जे आहे विशेषतः उग्र वास असणारे जे आहे, लसण आहे,
1: कांदा आहे,
0: तर कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळा असं जाणवतो की दुधाला वास येतो तर तो या खाद्यामुळे आपल्याला जाणवतो. तर ह्या जर आपण काळजी घेतली तर दूध हे स्वच्छ
1: होऊ शकतो.
0: तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की साठवणूक ही दुधाची आपल्याला
1: आवश्यक आहे.
0: आता या साठवणुकीमध्ये सुद्धा दुधात दूध जे आहे अस्वच्छ होऊ शकते का? आणि मग ही साठवणूक आपल्याला कशा पद्धतीने करायला पाहिजे की ज्याच्यामुळे दूध हे स्वच्छ राहणं गरजेचं आहे
1: हे
0: आपण जर गृहीत धरलं तर साठवणूक कशा पद्धतीची असावी आपली?
1: दुधाची साठवणूक जसं आपण दूध काढणे झाल्याबरोबर दूध पांढऱ्या व पातळ स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे. मोठ्या भांड्यात साठवून झाकून ठेवावे म्हणजे त्यात झुरळ, माश्या, काळी कचरा पडणार नाही. दूध थंड ठिकाणी ठेवावे म्हणजे दुधाचे तापमान वाढणार नाही.
0: बरोबर.
1: नसता दुधाचे तापमान वाढून दुधात जे काही जीवाणू असतील त्याची वाढ होण्यास मदत होते व जीवाणू दुधातील शर्करेवर क्रिया करतात व दूध आंबट होते.
0: बरोबर.
1: असे दूध तापवले असता फुटते किंवा नासते.
0: बरोबर. म्हणून आपल्याला साठवणूक जी आहे ती फार आवश्यक आहे, व्यवस्थित करणं आवश्यक आहे. अतिशय चांगली माहिती आपण दिली. पण डॉक्टर साहेब याच्यामध्ये आपल्याला सारांश रूपाने काही सांगता येईल का की याच्यामध्ये एक दोनच फक्त बाबी अशा की जर तुम्ही स्वच्छ दूध करायचं असेल उत्पादन तर याच्यासाठी एक दोन गोष्टी काही सांगतील?
1: तर यामध्ये आपल्याला असं करता येईल की निरोगी जनावर असावे, गोठा स्वच्छ ठेवावा.
0: बरोबर आहे. आणि
1: दिवसभर सूर्यप्रकाश
0: सुद्धा आपल्याला
1: सूर्यप्रकाश व्यवस्थित असायला पाहिजे, हवा खेळती असायला पाहिजे, पाणी पाजा शुद्ध आणि ताजे.
0: तर ह्या सगळ्या बाबी डॉक्टर साहेब आपण ज्या सांगितल्या ह्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आपलं दुधाचं उत्पादन जे आपलं चांगलं आहे ते स्वच्छ दूध उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये होईल. तर ही जी माहिती आपल्याला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितली अतिशय चांगल्या प्रकारची माहिती ज्याच्यामुळे आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये फायदा घेऊ शकतो याबद्दल मी स्वरणच्या वतीनं आणि आपणाच्या वतीनं पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. नमस्कार.